0: തസ്യ ശീഘ്രസ്വാസ്ഥ്യ ലാഭായ ശുഭകാമനാഹ ച അയച്ഛത്. ശ്രീമോദി അവദത് യത് സമ്പൂർണം രാഷ്ട്രം തസ്യ സ്വാസ്ഥ്യ ലാഭായ പ്രാർത്ഥനാം കരോതി. പ്രധാനമന്ത്രി അവോചത് യത് ക്യാപ്റ്റൻ സ്മിതഃ സാഹസേന യഥാസമയം ഉചിതനിർണയേന ക്ഷമതയാ ധൈര്യേണ ച ജനാനാം പ്രാണാൻ അരക്ഷത്. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി സ്മിതസ്യ സാഹസസ്യ പ്രശംസാം കുർവൻ അവദത് യത് ദേശഃ ഗർവേണ വക്തും ശക്നോതി യത് ഭാരതീയാഃ പ്രാണാൻ രക്ഷിതും സ്വജീവനം സങ്കടേ സ്ഥാപയിതും സജ്ജാഃ ഭവന്തി. വാർത്താലാപസമയെ ഭാവുകഃ സ്മിതഃ അവദത് യത് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി തസ്യ സർവാധികഃ ആദർശഃ അസ്തി. അഥ ച പ്രധാനമന്ത്രിണഃ ദൂരഭാഷ സംവാദം പ്രതി ഗൗരവാനുഭൂതിഃ അപി തേന പ്രകടിത.
1: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने, यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग. और आपने अपने शरीर पे इतना बड़ा घाव हुआ, आप स्वयं जीवन और मृत्यु की लड़ाई लड़ रहे, उस समय भी आपने अपने जीवन की परवाह नहीं की, सभी यात्रियों के जीवन की परवाह की. और सबसे बड़ी बात, 140 करोड़ देशवासियों का आपने मान बढ़ाया और इसलिए मैं हृदय से गर्व अनुभव करता. स्मित, अब मैं आपसे सुनना चाहूंगा.
2: सर, मेरे लिए मैं सर से भी बोल रहा था, आप मेरे सबसे बड़े एडवाइजर हैं और मेरे को इनसे कॉल करके मेरी अफसोसाई कर रहे हैं.
0: कैप्टन स्मिथ मच्छारस्य उपरि आक्रमणस्य अभियुक्तः सहचालकः अबुधाबी नगरं प्रति स्थान्तरितः. सऊदी प्रेस एजेंसी इत्यनेन सऊदी गृहमन्त्रालयस्य अधिकारिक श्रोतस्य उद्धरणं कुर्वता सूचितं यत् चिकित्सकीय अनुमतिं प्राप्य उभौ विमानचालकौ अबुधाबी नगरात् देशं त्यक्तवन्तौ. अबुधाबी स्थितः भारतीय दूतावासः ह्यः सूचितवान् यत् कैप्टन मच्छारः संयुक्त अरब अमीरात देशं प्राप्तः, अथ च स्मितः शीघ्रं अनारोग्यं प्राप्नोति. राष्ट्रम् अद्य राष्ट्रपितुः महात्मगान्धिनः 75-तम जन्मजयन्त्यां तस्मै श्रद्धाञ्जलिं समर्पयति. राष्ट्रीय राजधान्यां नवदिल्ल्यां राजघाटस्थले महात्मगान्धिनः समाधिस्थले सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजिता. राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः प्रातः सर्वधर्म प्रार्थना सभायां भागं गृहीत्वा महात्मगान्धिने समाधौ पुष्पाञ्जलिं समर्पितवती. उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णनः, प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी च महात्मगान्धिनः समाधौ श्रद्धाञ्जलिं समर्पितवन्तौ. विश्वस्य विभिन्नेषु भागेषु स्थितैः भारतीय राजनयिकैः अपि अद्य महात्मगान्धिनः जन्मजयन्त्यवसरे सत्यस्य अहिंसायाः शाश्वतशान्तेः च स्मरणं विधाय तस्मै पुष्पाञ्जलिः समर्पिता. राष्ट्रम् अद्य पूर्वप्रधानमन्त्रिणः लालबहादुरशास्त्रीवर्यस्य 120-तम जन्मजयन्त्यां तस्मै अपि श्रद्धाञ्जलिं समर्पयति. तस्य जन्म गतशताब्दस्य चतुर्थे वर्षे अक्टूबर मासस्य द्वितीये दिने उत्तरप्रदेशस्य पण्डित दीनदयाल उपाध्याय नगरे अभवत्, यत् पूर्वं मुगलसराय इति नाम्ना प्रसिद्धम् आसीत्. किशोरावस्थायामेव सः भारतीय स्वतन्त्रता संग्रामे संघर्षे सम्मिलितः अभवत् तथा च 21-तमे वर्षे असहयोग आन्दोलने भागं गृहीतवान्. स्वातन्त्र्यप्राप्तेः अनन्तरं शास्त्रीमहोदयः उत्तरप्रदेशे ततः परं केन्द्रसर्वकारे च अनेकानि महत्वपूर्णपदानि अलङ्कृतवान्. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य प्रातः राष्ट्रिय राजधान्यां विजयघाटस्थिते स्मारके पूर्वप्रधानमन्त्रिणे लालबहादुरशास्त्रिणे पुष्पाञ्जलिं समर्पितवान्. संस्कृतवार्तायाः संस्करणम् इदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते. सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.in/gov.in इत्यत्र अथ newsonair चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति. वाणिज्य उद्योगमन्त्री पीयूषगोयलः अमेरिकादेशस्य मिल्वोकी नगरे आयोजितस्य G20 व्यापारमन्त्रिणां सम्मेलने